हकीकत आहे से बिल्कुल ॾाढो ख़ूबसूरत सॉन्ग जेको तव्हां इंजॉय कयो पिया. बिल्कुल जी प्रोग्राम आहे वाइट एश एंड स्किन ब्यूटी शो ऐं प्रोडक्ट्स आहिनि वाइट एश ब्यूटी प्रोडक्ट्स. ऐं वाइट एश ब्यूटी प्रोडक्ट जे बारे में बिल्कुल तव्हांखे ॿुधायो वेंदो. वाइट एश ब्यूटी क्रीम, वाइट एश ब्यूटी सोप ऐं वाइट एश फेस वॉश जे बारे में त तव्हांखे ख़बर पइजी वई, पर वाइट एश लवली क्रीम ऐं डॉक्टर पिंपल एंटी एक्ने ट्यूब जे बारे में बि तव्हांखे ॿुधाईंदासीं. सो अगरि तव्हां इहो सोचो पिया त बाबा मार्केट में असां वञूं पिया ऐं मार्केट में इलाही सारा प्रोडक्ट आहिनि, ॾिसी करे असांजो मथो फिरी वञे थो, असांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त असांखे कहिड़ो प्रोडक्ट वठिणो आहे, या तव्हां ॾिठो हूंदो खोड़ सारा माण्हू खोड़ सारियूं प्रोडक्ट तव्हांखे सजेस्ट कंदा आहिनि त बाबा तव्हां हीउ प्रोडक्ट लॻायो, हीउ प्रोडक्ट लॻायो. त मां हिकिड़ी चीज़ तव्हां सभिनी खे चवंदमि त तव्हां पंहिंजे स्किन जे हिसाब सां कोई बि प्रोडक्ट परचेस कयो त पंहिंजी स्किन खे ॾिसंदा कयो त तव्हांजी स्किन कहिड़ी टोन जी आहे. छो त कुझु माण्हू जी स्किन काफ़ी सेंसिटिव हूंदी आहे ऐं ॾिठो वञे त अहिड़ा प्रोडक्ट मार्केट में खोड़ सारा हूंदा आहिनि जेके तव्हांजी स्किन जे हिसाब सां तयार थियल न आहिनि हूंदा. उन्हनि जे अंदरि केमिकल हूंदो आहे, माण्हू जेके लॻाईंदा आहिनि अगरि उन्हनि जे स्किन ते को प्रोडक्ट सूट करे थो त हक़ीक़त न आहे त उहो तव्हांजे स्किन ते बि सूट करे, छो त तव्हांजो स्किन टोन जेको आहे उनजे स्किन खां चेंज हूंदो आहे. सो तव्हांजे लाइ अहिड़ा प्रोडक्ट मार्केट में अची विया आहिनि जेके ऑल स्किन टाइप जे लाइ आहिनि. अगरि तव्हांजी स्किन सेंसिटिव आहे, ऑयली आहे, ड्राई आहे, नॉर्मल आहे, कॉम्बिनेशन टाइप आहे, हर स्किन जे मथां तव्हां वाइट एश ब्यूटी प्रोडक्ट जो इस्तेमालु करे सघो था. सो बिल्कुल वाइट एश लवली क्रीम जे तरफ़ अगरि अचूं था त वाइट एश लवली क्रीम एतिरी त ज़बरदस्त क्रीम आहे. हीउ हिकिड़ो फेयरनेस फार्मूलो आहे, यानी की फेयरनेस क्रीम जेका हूंदा आहिनि उनजी नीड त मूंखे लॻे थो हर हिकु माण्हू खे ज़रूरी हूंदी आहे. ऐं वाइट एश लवली क्रीम उहा क्रीम आहे जेका तव्हां लॻाए पाण खे मिंट में रेडी करे सघो था. ऐं वाइट एश लवली क्रीम जेका आहे हिकिड़ो फेयरनेस फार्मूलो आहे ऐं रेडियंट अल्ट्रा वाइटमिन सां भरपूर आहे. हिन जे अंदरि 30 वाइटमिन जा ॻाल्हि हिते रुकिजी नथी. हिन जे अंदरि सनस्क्रीम बि एड थियल आहे, यानी अलॻि सां तव्हांखे सनक्रीम वठण जी ज़रूरत न पवंदी. बसि तव्हां वाइट एश लवली क्रीम वठो, उन जे अंदरि तव्हांजे लाइ सभु चीज़ूं जेके आहिनि डिज़ाइन थियल आहे, सभु चीज़नि जो ख़्यालु रखियो वियो आहे. ऐं वाइट एश लवली क्रीम जेके तव्हां घर जो हर हिकु माण्हू लॻाए सघे थो, हर हिकु माण्हू वटि पंहिंजो वाइट एश लवली जो ट्यूब हुजणु लाज़मी आहे. बसि तव्हां काॾे वञो, तव्हां मिंट में लॻायो वाइट एश लवली क्रीम ऐं तव्हां रेडी थी वेंदा. सो तव्हां पढ़ो था, तव्हां पढ़ायो था, तव्हां वटि कोई जॉब आहे, या फिर तव्हां काॾे अर्जेंटली वञो था, कोई अहिड़ो सॾु अची वञे थो, कोई अहिड़ो तव्हांजे घर इवेंट आहे जो तव्हांखे जल्दी वञिणो पवे थो, ऐं तव्हां वटि जेको आहे न मेकअप तव्हां कंदा त गर्मी में वैसे मेकअप सूट न आहे कंदो, त तव्हां वाइट एश लवली क्रीम जो थोरो मक़दार पंहिंजे चहिरे ते लॻाए छॾींदा त तव्हांजी स्किन ते ख़ूबसूरती बि अची वेंदी, तव्हांजी स्किन जी प्रोटेक्शन बि थींदी. छो त तव्हांखे बिल्कुलु ख़बर आहे त वाइट एश लवली क्रीम जे अंदरि सनस्क्रीम बि एड थियल आहे. सो वाइट एश लवली क्रीम हिकु फेयरनेस फार्मूलो आहे, तव्हांजे घर जा ॿार, बच्चा, बूढ़ा, जवान, हर कोई लॻाए सघे थो. त बाबा ज़रूरु हिन मां फ़ाइदो हासिल कजो. इन खां अलावा जिन माण्हुनि जे चहिरे ते वरी खोड़ सारा एक्नी अची वेंदा आहिनि, दाणनि तव्हांखे परेशान करे विधो आहे, त बाबा तव्हां छो परेशान आहियो? डॉक्टर पिंपल एंटी एक्ने ट्यूब तव्हांजे लाइ मार्केट में अवेलेबल आहे. ऐं डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब तव्हांजे न सिर्फ़ एक्नी जो इलाजु आहे, न सिर्फ़ तव्हांजे एक्नी खे ख़तम करण जे लाइ आहे, बल्कि तव्हांजे एक्नी सां गॾो गॾु तव्हांजे चहिरे जा निशानात हुजनि, तव्हांजे स्किन ते जेके मार्क्स अची वेंदा आहिनि, तव्हांजे स्किन ते कोई निशान आहे, को सड़न जो निशान आहे, को कट जो निशान आहे, केॾा बि ज़िदी निशान नंढपण खां तव्हांजे स्किन ते को निशान आहे, त उहो बि ख़तम थी वेंदो. छो त डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब हिकिड़ो मेडिकेटेड फार्मूलो आहे, आयुर्वेदिक फार्मूलो आहे. हिन जे अंदरि कुल जेके न जड़ी बूटियूं एड थियल आहिनि, तव्हांजे ऑल स्किन टाइप जे लाइ आहे, यानी कि हर स्किन ते सूट करण वारो प्रोडक्ट आहे. इंतिहाई ज़बरदस्त क्वालिटी जो प्रोडक्ट आहे मेडिकेटेड फार्मूलो. सो जंहिंजो नालो ई आहे बाबा डॉक्टर पिंपल ट्यूब. सो तव्हांजे एक्नी जे लाइ सफ़ा हिकु नंबर अथव. एक्नी ख़तम कयो, एक्नी जा निशानात ख़तम कयो ऐं डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब खे इस्तेमालु कयो. हाणे इहो बि इहा बि चीज़ अची वञे थी त तव्हां इस्तेमालु कीअं कंदा. त इस्तेमालु करण जा तरीक़ेकार तमामु आसान आहिनि. तव्हांखे छा करिणो आहे, सभ खां पहिरियों पंहिंजो फेस वॉश कंदा तव्हां, उन खां पोइ तव्हां सुबुह जो बि लॻाईंदा ऐं तव्हां राति जो बि लॻाईंदा. यानी कि डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब तव्हां लॻायो था त तव्हांखे सुबुह भी लगाना है, तुम्हें रात जो भी लगाना है. अगरि एक्नी सफ़ा घणा आहिनि त पोइ तव्हां जेको आहे सो टे मरतबा लॻाए सघो था. ऐं अगरि वाइट एश लवली क्रीम आहे त वाइट एश लवली क्रीम खे तव्हां जेमहिल बि दिलि चवे तंहिंमहिल लॻायो. बसि लॻाइण खां पहिरियों पंहिंजो फेस वॉश लाज़मी कंदा कयो. सो ही उहे तमामु प्रोडक्ट आहिनि जेके तव्हांखे आराम सां मार्केट में मिली वञनि था ऐं उहे प्रोडक्ट आहिनि जेके तव्हांजी स्किन जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि. सो तव्हां वाइट एश ब्यूटी प्रोडक्ट जेके बि आहिनि तव्हां इस्तेमालु करे सघो था. जेको प्रोडक्ट तव्हांखे लॻे त बाबा हीउ त मुंहिंजे लाइ तयारु थियो आहे, त तव्हां उनखे सिलेक्ट कयो, तव्हां वठी अचो ऐं तव्हां इस्तेमालु करणु स्टार्ट कयो. वैसे भी तव्हांजे लाइ सुठा प्रोडक्ट सिलेक्ट करण जेको हूंदो न तमामु अॼुकल्ह जे दौर में मुश्किल थी वियो आहे. त सुठा प्रोडक्ट तव्हांखे मां ॿुधायां थी. बसि तव्हां मार्केट वञो, परचेज कयो ऐं सोणा थी वञो.

दोस्त सर्व्यूस तव्हां ते पहुचाईंदासीं जेके मौजूदु आहिनि, छो जो जेको माण्हू सिहतमंद थी वेंदो आहे यकीन उहो हुन जी बि हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे, उहे पाण बि चवंदा आहिनि त असांखे अलाह ताला जे तरफ़ां हिकिड़ी शिफ़ा मिली आहे। त जीअं ॿियनि खे अव्हां इहो नोट करायो ॿुधायो त जीअं असांखे उहो असांजो मैसेज ॿियनि ताईं पहुचे त उहे बि जेको आहे सो उन मां फ़ाइदो हासिलु कनि। ऐं अचो त उन जा व्यूज़ ॿुधंदा। सम्झा थो डॉक्टर साहब, असां वटि उहो जेको आहे त असुल में पियल आहे हुन ते नेट ते पियल आहे, एफ बी ते पियल आहे, इन जे करे उहो इंटरनेट सिलो जे करे मसालो पेश अचे पियो। प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी सिहत बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि, मालूमात ॾेई रहिया आहिनि। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था 0301 81 96 800 51 0301 81 96 800 51।

0: यानी मथो ढके जेको आहे सो ॿाहिरि निकिरणो आहे, मथे ढकण खां अलावा ॿाहिरि नाहे निकिरणो। जेकॾहिं कमकार आहे त ॿाहिरि माण्हू निकिरे, जेकॾहिं कमकार नाहे त ख़्वाम खां जेको आहे सो ॿाहिरि न निकिरे, ऐं कोशिशि करे त जेको आहे सो 3-4 बजे खां बाद में जेको आहे सो ॿाहिरि निकिरजे। 12 खां वठी 3-4 बजे ताईं जो वक़फ़ो करणु हुन जे लाइ तमामु ज़रूरी आहे, छो जो इन टाइम में तमामु घणी हीटअप हूंदो आहे ऐं इन में हीट घणी लॻी सघे थी, जंहिंजे करे जेको आहे सो हीट स्ट्रोक थी सघे थो। ऐं हीट स्ट्रोक थींदो आहे तव्हांखे ख़बर आहे त उन में डिहाइड्रेशन जिस्म थी वेंदो आहे, पाणी जी नमकियात जी कमी थी वेंदी आहे, पोइ माण्हू हाइपो में वञी सघे थो ऐं बेहोश थी सघे थो, ऐं बेहोशी खां पोइ ॿिया वॾा नुक़सान थी सघंदा। इन जे करे कोशिशि इहा करणी आहे त पाणी ज़्यादा खां ज़्यादा इस्तेमालु करिणो आहे, ऐं थधियूं शयूं जेको आहे सो इस्तेमालु करणियूं आहिनि। थधियुनि शयुनि में जीअं मां ॿुधाईंदुसि, छो जो जीअं अॻे दफ़े फार्मा ॿुधायोसीं त ॾिसो हर फ्रूट जी हिकिड़ी लिमिटेड जेको आहे सो पंहिंजी सीज़न हूंदी आहे, उन खां पोइ हू ख़तमु थी वेंदो आहे। हिन वक़्तु जेकी सीज़न आहे ऐं उहो बि लिमिटेड आहिनि, ख़ासि करे हिन वक़्तु जेको खीरो वंगो त 12 ई महीना जेको आहे सो हूंदो आहे, लेकिन हिन वक़्तु उहो बि तमामु ज़रूरी आहे, छो जो इहे उहे फ्रूट आहिनि जिन में 90% जेको आहे सो पाणी आहे, ऐं उहे असांजे जिस्म जे लाइ तमामु ज़रूरी आहिनि, जेके असांजे ख़ुश्की खे बुझाइनि था, यानी जेकी ख़ुश्की थियण ॾींदा, मैदे जी जेकी ख़ुश्की हूंदी आहे उनखे ख़तमु कंदी आहे। अहिड़े तरीक़े सां ॼमू जेको आहे सो अॼुकल्ह तमामु हिकिड़ी बहितरीन सौगात आहे, न सिर्फ़ु आम माण्हू जे लाइ बल्कि शुगर वारे मरीज़ जे लाइ बि जेको आहे सो जामन जंहिंखे ॼमू चवंदा आहियूं उहो तमामु हिकिड़ो बहितरीन आहे। चाहे वात में छाला हुजनि या ख़ुश्की जी तकलीफ़ हुजे या शुगर वधियलु हुजे या मादे जी ख़राबी हुजे, मादे में गर्माइश हुजे, जिगर जी ख़राबी हुजे, उन में ॼमू जेको आहे सो बहितरीन। आलू बुखार जेको आहे सो चाहे ख़ुश्क आलू बुखारा हुजनि चाहे फ्रेश आलू बुखारा हुजनि, उहे तमामु बहितरीन जेको आहे सो आहिनि, उहे तमामु ज़रूरी आहिनि। या जेको आहे सो पपीतो पहिरियां ॿुधाईंदे, पपीतो बि तमामु हिकिड़ो बहितरीन ग़िज़ा आहे, बहितरीन फ्रूट आहे, छो जो इहे उहे शयूं आहिनि जिन सां पेशंट जेको आहे सो तमामु सिहतमंद थी वेंदो आहे। अहिड़ी तरीक़े सां ख़ुश्की लाइ स्पंगुर जी दुही जेको आहे सो तमामु बहितरीन आहे। तुख में मलंग आहे मशरूबात में जेको आहे सो पाणी में ऐं इन में जेको आहे सो विझी इस्तेमालु करे सघो था, सुबुह जो नेराणे जेको आहे सो इस्तेमालु करे सघंदो आहे, इन सां काफ़ी जेको आहे सो जिगर खे जेको आहे सो ठंडक पहुचंदी आहे ऐं जिगर तव्हांजो जेको आहे सो थधो रहंदो आहे। अहिड़े तरीक़े सां कारी ड्राक खाए राति जो तव्हां पाणी में पिसाए रखो, सुबुह जो नेराणे खाओ, उहो बि काफ़ी जेको आहे सो तव्हांखे फ़ाइदो ॾींदो। लीमो पाणी हिन मौसम में तमामु बहितरु आहे, तमामु ज़रूरी आहे, उन जो इस्तेमालु कयो ऐं जेको आहे सो पाण खे जेतिरो थी सघे त सूरज जी तपिश खां जेको आहे सो बचायो।
1: तमामु बहितरीन डॉक्टर साहिबु, ऐं वाक़ई गर्मी आहे ऐं इन शदीद गर्मी में माण्हू काफ़ी ॾिसंदो, माना माण्हू फोत बि थी वेंदा आहिनि गर्मी में, के बेहोश थी वेंदा आहिनि, के बेहोश थी किरी पवंदा आहिनि, ऐं हिन वक़्तु जेकी गर्मी हले पई ऐं वाक़ई अहिड़ी ई आहे जंहिंमें हिन में ई माण्हू किरंदा आहिनि।
0: हिन में बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदा, ऐं उन जा कुझु जेके फोत थियण जा असबाब इहे बि आहिनि जो घणा वरी छा कंदा आहिनि त यकदमि जेको आहे सो ॾिसो त हींअर ॿाहिरि माण्हू आहे ऐं उनजो जिस्म तपियल आहे, ऐं यकदमि वञी जिस्म ते तपियल जिस्म ते पाणी विझंदो आहे या तपियल जिस्म ते पाणी पीअंदो आहे, त उन सां जेको आहे सो उहो उहा मतिलबु पेशंट जेको आहे सो उन में फॉलिज थी सघे थो, ऐं जेको आहे पेशंट जेको आहे सो उन में बि, छो जो हिकिड़ी शइ जूं जेके रगूं आहिनि उहे डैमेज थी वेंदियूं आहिनि, जॾहिं कंहिं बि गर्म शइ ते तव्हां पाणी विझंदो उहे जेको आहे सो बिल्कुलु तव्हां ॾिसंदो त उन्हनि मां भाप निकिरंदी आहे, या घणा एसी में हूंदा आहिनि ऐं एसी मां यकदमि जेको आहे सो ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि त उहो बि नुक़सानकारु आहे, या एसी में आहिनि यकदमि वरी वेंझण विया, इहे नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, इन्हनि जो जेको आहे सो थोरो घणो एहतियात तमामु जेको आहे सो ज़रूरी आहे,
1: तमामु ज़रूरी आहे, तमामु बहितरीन। दोस्तो, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था। 0301-9196-8051 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। सीनियर लेक्चरर नवाबशाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज अस्पताल नवाबशाह डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब 0301-9196-8051 होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन सिंध जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर। कॾहिं बि तव्हांखे मायूस न आहे थियणो, का बि बीमारी लाइलाज नाहे, उन्हनि सभिनी बीमारियुनि जो इलाजु मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हांखे गुर्दे जी पथरी आ, पिते जी पथरी आ, मसान जी पथरी आ, उन्हें जो बगैर ऑपरेशन के कामयाब इलाज किया वे तो संधन जो सूर है, जोड़न गोडन जो सूर है, कुंदरक जो सूर है, नक कन गलो पुरानो नज़लो निछो मथे जो सूर, अध मथे जो सूर है, नज़र जी कमजोरी, कन वहे तो कन जो सूर घट बुधण में अचे तो, शुगर है, ब्लड प्रेशर, दिल जा मर्ज, फालज खंघ, टीबी, मादे जो सूर, मादे जी अल्सर, तिरी जो वधण, जिगर, हेपाटाइटिस बी सी, गुर्दन जो इन्फेक्शन, चेहरे जो रंग सांवरो, चेहरे की ख़ारिश, फट फुरड़ियों, बारन में कद जो न वधण, औरतुन में वजन जो वधी वञण, औरतुन में मर्दन जे पोशीदा बीमारियों जो कामयाब इलाज कयो वञे थो। डॉक्टर साहब, आखिर में अहां असांजे मौजूद बुधंदड़न के केड़ो पैगाम देण चाहिंदा?
0: जी वडी महिरबानी, पैगाम यो ही है त पी माँ जी तमाम घणी खिदमत करियो, ऐं जेको आहे सो जेतिरो थी सघे त उन्हनि खे जेको आहे सो ख़ुशि रखंदा कयो।
1: ऐं असीं अव्हांखे इहो चवंदासीं त अञा जेके ॾींहं आहिनि जेके जेके वेहो था हिते मेहरापुर शहर में, असांजे मौजूदु ॿुधंदड़नि खे इहो ब्रीफ़ कंदा हलो, इहो रिपीट कंदा हलो, तव्हांजो नंबर या तव्हां सां केरु राबितो करे, कहिड़े नंबर ते राबितो करे थो, कहिड़ो ॾींहुं मां चेकअप फ्री रखियो आहे?
0: जी बिल्कुलु, हिन में हिकिड़ो ॾींहुं ज़रूरु यादि रखिजो त अंगारे जो ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी आहे। अंगारे जो ॾींहुं जेको आहे सो आउट ऑफ सिटी हूंदा आहियूं, इन जे करे अंगारे जो ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी आहे। बकाया हफ़्ते जा छह ॾींहं जुमो, छंछरु, आचर, सूमर, अरबा, ख़मीस असां मेहरापुर शहर में कोटड़ी रोड ते साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप ते मौजूदु हूंदा आहियूं। टाइमिंग सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं मौजूदु हूंदा आहियूं। कॉन्टेक्ट नंबर 0301-2196-8051, इहो ज़रूरु यादि रखिजो। ऐं हफ़्ते जा 3 ॾींहं असांजी चेकअप फीस फ्री हूंदी आहे, यानी 3 ॾींहं जुमे जो ॾींहुं, छंछर जो ॾींहुं, आचर जो ॾींहुं। हिन में मरीज़ खां चेकअप फीस नाहे वरिती वेंदी, बाक़ी मरीज़ दवाऊं जेको आहे सो पंहिंजूं ख़रीद कंदो आहे, बाक़ी चेकअप फीस हुनखे माफ़ु हूंदी आहे।
1: तमामु घणी महिरबानी डॉक्टर साहिबु, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु जेको सिहत बाबति ॼाण ॾेई रहियो हो, डॉक्टर साहिब जो ख़ासि महिरबानी, मोहबतूं आहिनि जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे स्टूडियो में ईंदा आहिनि। इन हिते अॼु खां प्रोग्राम जो बि वक़्तु पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते। दोस्तो, असीं इहो ज़रूरु चवंदासीं त पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे सिहत जो ख़्यालु रखो, पंहिंजे घर वारनि जो, पंहिंजे वालदेन जो, पंहिंजे नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, पाड़े वारनि जो, सभिनी जो ख़्यालु रखो। जीव आहे त जान आहे, सिहत आहे त सभु कुझु आहे। हिन वक़्तु तमामु घणी गर्मी आहे, गर्मी खां पंहिंजो पाण बचाव करियो। इन हिते अॼु खां प्रोग्राम जो बि वक़्तु पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते। ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान हाकिम अली जिस्कानी खे ॾींदा इजाज़त, दुआउनि में यादि रखंदा। अलाह नगहबान, अलाह वाही।